सुचे तेरे करने सर्प विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीपान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सुचे